और अपना नाम दे हो, अपना नाम दे हो, गुण गावा दिन रात, गुण गावा दिन रात, नानक चाहे हो, नानक चाहे हो, वाहे गुरु वाहे गुरु, वाहे गुरु वाहे गुरु।

दुख विसारण हारा, हर आपे ठाकुर हर आपे सेवक जी, क्या नानक जंत विचारा, तू घट घट अंतर सर्ब निरंतर जी, हर एको